0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमकां सुमेस्तां मोग असो स्वागत म्हणटा.
1: संत अन्नमयेची फिरगज तोडटा दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजीक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. ह्या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नांवां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाकच कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आतां तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. ह्या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा.
2: रे तूं एक खंयचो खंयचो मनीस अपग्रेड जाला, तूं एक अपग्रेड जावं नाय न्ही. अरे अल्बर्टा, हांव एक भयंकर पायलट आनी म्हजे 8:30 फ्लायट कोडी येता बोंबय.
3: दर्यांत वेताना तुका वागळे ताटे अंजल बांगडे तरले बरो मेळटले. आता सरकारले मेळटा सर्ग मेळटा की एम कोण मेळटा
4: वयटा. सर्ग एम कोण दिसता रे?
2: सर्ग एम कोण सगळी दिसतात. तुझ्या कुटुंबांची पुरा आसली
4: खंय रे
2: एम कोणांत? काय लेवनी फ्लायट वयताना सर्ग एम कोण पुरा दिसना. थंयसर सोबी सोबीत नखेत्रां दिसतात.
3: वनिये आता क्रिसमस लागी येयले न्ही, कोणी उमकळात घालत दिसता वय.
4: जाव की पुरो रे.
2: कोण तुका पुरसत आसली?
3: म्हाका पुरसत खंय?
2: आनी कोण हुमकोळ येयली थंय आकाशार नखेत्रां?
3: आनी तुवें सांगले न्ही आता
2: घरा हुमकोळ्यांची कष्ट जाल्या. ती आकाशार सुबी सुबीत नखेत्रां म्हणये कितल्या सुबीत आकाश सुबी सुबीत नखेत्रां ज्युपिटर गॅलेक्सी.
3: ते आमच्या अग्नेलाचे होम स्टे घेवन गॅलेक्सी
4: ते दिसता रे. तेवन
2: तुमकां ना वय, तुम्ही दोघांय हे मलपे तोट्टम गुज्जर बेट उडे बेंग रेसोड न्हू, तेजे त्या वटेन तुम्ही वसोनात. काल रे अग्नेलाचे गॅलेक्सी होम स्टे म्हणये सुबी सुबीत नखेत्रां दिसतात. ताच्या वयल्यान सुबीत सुर्यो. 6:30 फ्लायट हांव बोंबई तो कोडी येताना सुर्यो सो बुडोवन येताना चंद्रे मसो देवन येता. म्हाका पप्पा सोड असे पप्पा असो रोवताना आमचो रट्टू असो येतलो. पप्पा चंद्रे भशेन मुगाल यो उज्या भशेन आसलो सुर्यो. आनी म्हणये त्या आकाशार कितले सुबीत दिसतात म्हणले सुबीत अंतराळ आकाश धुवी धुवी धुवी धुवी धुवी धुवी म्हणा.
3: नी रे तू पायलट की नी प्लेन भीतर टॉयलेट क्लीनर?
2: तुका एक म्हजी युनिफॉर्म पळयताना म्हणे कळना साहेबा. अरे रे हांव असं पळय पायलट. सकाळी बुग्गी उठून हांवें बैसर न्हू कोडियल एअरपोर्टाक वयताना म्हज्या फ्लायट ताजो क्लीनर बरें करून धुवन मुखले हरशे पुसून बंबय बंबय बंबय बंबय बंबय बंबय बंबय म्हणून भोव मारून नासता. मागीर म्हजो मेन कॅप्टन पायलट येवन फ्लायट स्टार्ट करून दवरता. मागीर इल्ल्या वेळान तो व्हरता. हांवें सकाळीची बेटवणी सांताक्रुझचे खंड तयार रावचे तो फ्लायट उखलोवन दिता. मागीर हांव हांगा थंय बोंबई म्हणसर सीदा व्हरता तो स्वामी
3: गेले पळय तो उखलून दिता यो वमत्या घालता. काल कायलेर फान पळय गे उखलून देऊन वमत्या घालू
2: रे तो मेन पायलट. हांव फ्लायटा कडे वचून सकाळीची बेटवणी पुरो म्हणून तयार जाता म्हणले पळय उपरांत तो येता स्टार्ट करून दवरता. मागीर तो टेक ऑफ करता. टेक ऑफ करून एकूच लाख वेत आसताना मागीर फ्लायट मोड क्रूज मोड घालून तो न्हिदता. मागीर हांवें बंबई म्हणसर तशेंच करून फ्लायट घेवन वयचे.
3: रे ते चश्मा घाल्या दिसता रे तुका
2: बरें दिसता ते फ्लायटाचे ते कॅप्टन चिंतया.
4: न्ही रे शिबटा इल्ली गोणी कावळ्यांची सुकणे चिल्ली बीर मोचींत रे पाव. अशें पोर आद इटपी सांतेक वेताना त्या रस्त्याल्या पणांनी दाडा बाडा बायक चलोवन त्या रस्त्याल्या पेट्याक पोंदा घालून म्हाकाय वम ते गेले रे पाट पेंकट पुरा गेले रे.
2: आनी अशें कर बसचे न्ही घट्ट बसाचे कोणी हे मलपे तो आदड पयसो मारोग सारको ना. पण आमचे फ्लायट असो वयलो मारोग आसा पळय एकूच लाख वयता काय ना. आनी तुका तशी गोणी कावळ्यांची पक्षाची तुका खंत आसा जाल्यार तुवें खंत करची नाका वनी. हांव आसा पळय सायडीचो हरसो सकल करन करून कावळ्यांक दवडयता.
4: रे ग्लास सकेला करन कावळ्यांक दवडो जानकी तुका एक कॅटी दाखयल्यार जायनाय.
2: पुरसोत आसा हे फाल्यां
4: फाल्यां
2: कॅटी घेवन यो रे. नाही खरसोई घेऊन येऊ कवळ्यांक अशी अशी घरसुर्याच्या उजवाडात
4: नेहरेशी पाटा त्याचे आसून केदळे आसले त्याचे कोक्के तू सांग तुमचं टाइम कसं रे
2: अनिया सत्वय शिपर हा एक नेव्हीचो ऑफिसर जाऊन ते शिप सोलं कष्ट जाता भारी त्रास जाता फ्लाईट चलीस म्हणून चिंतले ते सोडले हंगा उडी मारलो बट हे जे सांगून प्रयोजन ना टायमिंग एक सकाळी साडे आठांक सुरू जाता कोडियळतान बंबई बंबईतान कोडियळ कोडियळतान बंबई 8:30 हंगा तो 9:30 बंबई 9:30 10:30 तो 11:30 12:30 1:30 2:30 3:30
3: सुमार झालं तुझे 30:30 नी रे घडिये घडिये 30 घालचे एकच मरी 90 घाल्यावर जायना
2: एका हांवें सांगले न्ही जे उलोवन प्रयोजन ना म्हणे म्हणजे ताज्या वयल्यान म्हजे टायमिंगाचे काल सांगताय 11:30 ना वय म्हजे फ्लाईट कोडियाळ तो न्हू बंबई वता बंबई वताना फ्लाईट टेक ऑफ करून दिता कॅप्टन निता मागीर हांव घेवन वेताना वनये सादारण अर्ध्या वाटेर पावता वनये येता न्ही मुखार
3: कोण
2: इंडिगो एअर इंडिया घर एअर इंडिया घर येता वनये एक आंगार येयल्या भशेन येता वनये हांवें हॉर्न घालून हॉर्न घाल पुरो जाता साईड दिना वनये सत्त सांगता म्हाका राग येवन सांगता पेता वनये
4: मुजिका सुद्दां या कण पुडा तुंडा तू तुझ्या दिक पुडाचे सुल्ले रे काटा तुम्ही का लग सोडले रे
3: तू ज्यांचे फास्ट आहोस
2: त्याच वनी असो देर नाही गे ग्लास सकल केलं होनिये बे बे कुपा कण तो तुझ्या निक म्हणून होनिये एक एक्सलेटर देऊन एक ओव्हरटेक केलं पडे म्हणे हावे ओव्हरटेकरच्या बरार होनिये एक धुवो धुरो एक उठलो पडे दोवे मार उठले म्हणे त्या गावात भयंकर पाऊस होनिये
3: ते साधारण 12 वरार गे
2: इथं पाऊस गे तू
3: काल गोयात 12 वरार भारी पाऊस गे
4: रे शिपाटा काल गोयात भारी पाऊस कि तुझा दूर असो
3: दूर काढल्या बनारांनी गुजो लागे
2: बनारणी आसा बनारणी घालून लांकडाचे सोंटे आसात ते नोळी घेऊन उजो फुंको काय लागले ते फ्लाईट ते उनी ताच्या मागीर उनी 3 वरांचे फ्लाईट आम्ही मुंबई तान मंगलोर येऊचे मंगलोर येताना मंगलोर थांबून इंडिगो घर बंबई वयचो तेने थंय थांबून लेट सुटचे उनी ना तेने थंय थांबून बंबई थांबून सुटचे मंगलोराक आम्ही मंगलोर थांबून बंबई सुटचे तेने लेट सुटचे उनी भारी लेट सुटचे तेने बंबई तेने 3:30 सुटाचे जाल्यार 3:45 म्हणजेर थंयच करचे हा मंगलोर मंगलोर मंगलोर मंगलोर मंगलोर मंगलोर ते त्याका टाइम पावना मागीर येऊचे अर्ध्या वाटेर येताना उनी कितले हेडलाईट दी कितले हॉर्न साईड दिना न्ही हांवें ताका हेडलाईट दिसो साईड बुडू साईड साईड सोडी ना उनी मागीर कशेय करून बैंदूर लगी लगी येताना ताका अशे अशे येवन अशे येवन अशे घोस्तून अंत केलो उनी पाकाट्याक झरकटोन अंत केलो कट्ट जावना झरकटोन गेलो
3: रे शिबटा ते आता पेंटर विलपी लगे डाचा बाग दोरून असतेले काले रे तुझे फ्लाईट जाऊ टेक साईड देऊन प्लेन सिटी बस नाही
4: नी रे तू आता हे सांग तुम्ही आता वयर वेत ते पाड झाले रे फ्लाईट ते काल करतात
3: पाड झाल्यार गे यो मका फोन करता अलबटा खाय असा फ्लाईट पाड झाला म्हणून मागीर हा येता वसो न फ्लाईटाक पाणी देऊन सी दगारजी
4: पावसारे ते येतय गे
2: बाबा तू मल पेतोट्टम तो चूर भैर बाबा फ्लाईटाक पाळीन दिन वसून काल तुझी रिक्षा बार झाली फ्लाईट रे फ्लाईट
3: तीन टायर अकाय तीन टायर
2: भुरग्यांनी खेळचे सायकल किती टायर अले बाई तू जेतोंडान तो एक बरे उतार येऊचे वयर वयते पाड जाल्यार म्हणून एक बरे उलय न्ही वयर वयते पाड जाल्यार काय जायना आम्ही दार ओपन करून आसल्या पॅसेंजराक पुरो भायर धरता मागीर इंजिन रिपेरी करून परतून भितर हाडून बागेल घाल मागीर आमचे पोयण मुखार
4: तू हे सांग आता तुका भायर धाडटा म्हणटाय न्ही रे ती भायर दवरली न्ही मनशां पडना तुगे
2: अळे वनये फ्लाईट इतल्याच अंतराळाच्या वयर वयते त्या वाऱ्याच्या वळाक आसा पळय फ्लाईटात देऊन ते मनीस पडना बरे फुग्गाक वारें घालून सोडल्या बलूना भशेन पुरो जाणा वयल्यान आकाशार उपते असतात पडना पडना
4: ताका इल्ले इल्लेशी गोत्त आसा
2: खंयसर
4: रे वर म्हजे इश्टीन एक हांवें सांगली रे
2: काय सांगली
4: न्ही न्ही हांगसर शिपाट पायलट म्हणून म्हण रे ती बिलकूल फात्य नात रे
2: तेणी देवा बात केल्यार न्ही म्हाका बात्यांचे
3: फ्लायटाक आसा न्ही दोन इंजिन आसतात एक पार जाल्यार आनी एक स्टार्ट जाता तुम्ही दोघी जणां देर आणि होनिकन घेऊन एकच लाग
4: तुमची दोन इंजिन असतात की नाही रे
2: होनी दोन इंजिन असतात आता तुझ्या लगे भानपाडे बसचे कायली कितले असतात दोन असतात एकान भानपाडे बसत असताना तुझी भानपाड्याची कायल फाड झाल्यावर त्यात पोरण्या कायलीक तिळा तेल घालली वळती भजीची पानं चिडून घे तांदल्यान बुडून दोन घे पोरणींत कायल उपाय करताय सोंड नवी कायल उपाय करणार आम्ही तशें सोनी पोरणे इंजिन रिपेरी कर न तेंत इंजिन उपाय करता शिवाय नवे इंजिन घातलंय ना जगून
3: पानपळे कायल म्हणले नी तुवे त्या प्लेनक आणि तू पानपळे बसचे खायले की मॅच करताय नी साहेब मनीस तू
2: तुका होडल सांगला मॅच करच्या विषयात आणि एक तुका सांगता प्लेन आणि पॅन ती का अर्थ जाता ती का अर्थ झाला बरोबर तू का अर्थ जायचे म्हणून नाही प्लेन आणि पॅन मॅच जाता कळले नी
4: आणि एक क्वेश्चन तुझ्या लागे तुम्ही आता ते फ्लाईटर आता नंबर वन नंबर टू करतात पळे ते काल करतात ते म्हाका इल्ले जाय आले
3: तुका जाय की
4: तू का आल्या तू एक वगे राव रे म्हाका जाय म्हणे तसे नी रे म्हाका कळाचे म्हणून इचारले रे
3: तसे समा सांग
4: आम्ही फ्लाईटर बरं वसना ने आमचं शिपाट
2: नंबर वन नंबर टू झाल्यावर आमच्या फ्लाईटच्या सकल थळार ना वय बरे बरे होडले टँक यो असा स्टोर जाऊ मागीर आम्ही असा पळे आमच्या व्हडल्या व्हडल्या कंपनीक गॅस करच्या कंपनीक आमच्या वाटो टाई अप जाला तांच्या व्हडल्यो व्हडल्यो टांक्यो तरी पंदा व्हडल्यो व्हडल्यो टांक्यो तेणी फिक्स करून दवरल्या आमच्या फ्लाईटाचे पुरा टायमिंग जातात संजेर ना भाई आमच्या फ्लाईट असून लँड करता त्यांच्या टँकेला आणि आमच्या टँकेत असले पुरा सकल वेता मागीर तेणी ते बरें करून शिजोन शिजोन शिजोन गॅस करून लोकांक पुरा दितात
4: आता आमकां येवचो गॅस तसो नातर रे दुसरे ऑप्शन काय असा रे शिबाटा
2: दुसरे अनेक ऑप्शन असा आता मीनूस हा गाणी करतात नाही तडीर असेल घरची पुरा मीनूस हा गाणी करताना तांका त्यांच्या मास्तल्यान गेले फुड्ड उणे जाता त्याचा आमकां सीधा फोन करतात निम्मादरली फुड्ड इदेया म्हणून आमच्या फ्लाईट सीधा नाईंच्या थोडीर जाऊन येतात खाई मास्तली बसल्या वेळे इंत आमच्या टँकीची गुर्दी गाण सोडतात मास्तल्यांक बरो फुड्ड बरे साईजीचे जातात मास्तल्या
4: आता ते ओढले ओढले येतात पळे बरं कॅटरिंगचे बरं युज करतात त्याच की
2: अरे बरं असं अनेक ऑप्शन असं होणे थोड्या पट्टी मोठे मोठे येतात होणे आमच्या फ्लाईटार मोठे मोठे येतात वेगळी टँक फुल जाता मागीर आमकां कालें करचें म्हणून सोडना आमी मागीर एक गुडा सुवातेर खडपा सुवातेर लव टँक ओपन करून सोडून सोडचे
3: न्ही होणे अनेक ऑप्शन हे असतात न्ही ते माडा गाठी बांधलेल्याक टेम्प्याक 4000 लेकर विकतात ते कालं वत्ताय त्या टंकी कक्षाच्या टंकी कसं गे केमिकल घालून क्लीन करून सोड तू एक विसरून गो आणि हो एक सांगो
4: आता तू एक सांग तुझी वनी एक आणि एक क्वेश्चन ना तुझ्या लागी मी तुम्ही ते जेवणा काल करतात रे
2: ओनिये सत्य सांगता दनपारच्या जेवणाक प्लेटी खात घालताना ओनिये मग तू जेवढा असतो कितले बरे मूर्ती कडी कितले बरे मासलेचे जेवण तुझे काय बरे जेवण मला ना म्हणे काली काले एक दिस मास एक दिस मासली एक दिस तांत्या कडी उरले पुरा दिस रांधवळ ती मासली म्हणे बरी मिळताय म्हणे काय बरी मिळ मागीर पोयर हांवें आंगडी कडेन संक्रांत कडे 200 रुपयांची बरशीची मासली वेल्ली
3: काल्याक सोडताय साहेबा 3 दीस वेज 4 दीस नॉन वेज म्हणून तू काले सोर सोडच्या शिबिरात म्हणून गेला नी नेक्स्ट वेता ना आंबाडे आणि सुकी मासली वर रे बरे जाता
4: वय रे ती आंबाडे आणि सुकी मासली कोडी रे आंबड तिक बरी जाता रे
2: एक मनी आणि देर नागेल म्हणल्यार तोंडात एक आमटे गळेच्यात बळे इल लाल गिला गिला गिला
3: चाल तू खाय नसला बरं करताय
2: नाही रे पाला पुरसत असाय तुका पाला आंबाडे जाडून घेऊ रे ते आंबाडे खाय आंबाडे
4: नाही रे शिपाटा नी रे तुम्ही वयर वते तो हंगा पळय ट्राफिक पोलीस असतात तसे ते ट्राफिक पोलीस असतात रे
2: हंगाच्या सांगून भर दोन भयर साडे इकरांच्या फ्लाईटार मंगलोर थान मुंबई वयतना म्हणजे फ्लाईट त्याने टेक ऑफ करून दिला येते असा नाही हा व्यत्यय असा होणी साधारण कुमटा लागी पावला असा तुम्ही उभे राव येले मका राव विचारून पडता ना तुझे हे दाखय म्हणालो काल लायसन्स लायसन्स पकडले नसले काम दाखयले दुरचक करता म्हणालो सीधा फ्लाईटच्या फाटल्यान गेलो दुरचक केलो दुरही समा असा इंडिकेटर चक केलो समा असा हेडलाईट चक केलो पुरा समा असा अखरेक पुण्य केलो म्हणालो उटा माडिद्या म्हणालो साडे अकरांचे फ्लाईट निघी आता काय नाही सांगचे उटा माडलेला सर म्हटले तिथल्यान सांगले सई बोळी मागणे मुन्ना जाना नोकोंडो गो फ्लाईट आली उटा माडील वा कोडू 500 म्हणा 500 फाईन झाले दम्मय अण्णा दम्मय हात पायन धर ना कशी 300 रुपये देऊन सोडले म्हणे
5: अरे
2: होनी मका पाप गई पाप होनी बरो मनीस
3: पाप आणि बरो म्हणून तुवें तू कसं सांगून घ्यायचं
2: बाटा या संसारात अमकांच कोणी पाप बरो म्हणून सांगता म्हणून राखूंक जायना आम्ही अमकांच पाप अमकांच आम्ही बरो म्हणायचे
4: करेक्ट रे कोणाला इसार तो सोलो ते बारी चोर कोणी बरे म्हणून सांगणार रे आम्ही बरे
5: म्हणायचे
3: जायत हा सांग तू पोलीस फाईन घाले म्हणले नी त्यांना पोलीस तावून पळयता तू तुम्ही भितरल्या वाट्यान वसा जाल्ले
2: तुझे म्हटल्यार आज उडपी पोलीस असा जाल्यार म्हाका उडपी वसोंक आम्ही कलमडी भितर तावन किती उर बंकर कट्टे तावन आम्ही आज हंगा अंबलपाडी तावन उडपी वसाचे म्हण चितले अलबटा पोलीस तावून पळयले जाल्यार तशीन करता असलो रे एक आलेंगे म्हटले दोळ्या मोडा भितरली पावन रावल्या हा वशें वशें करून फ्लाईट घेऊन वयताना हांवे एकच बरोबर येले
4: आपरे शिबाटा तू सिरकालो
2: मागीर कशे ना वय त्यांना हात पायन धरन कशेय करून त्यांना सुधारसून मुखार गेला म्हणे मुखार वेता वेता वेता वेताना साधारण बंबई लगी लगी पावताना परतून पुना लगी बंबईच्या पोलिसांनी धरले नी
4: अयो शिबाटा तू सकाळी पुढे कोणाचे मुस्कार पळून गेल्लो रे
2: तू मेळली जाल्यार म्हणजे तू मुखार मेळ्ळो टीव्ही रिपेर करसो पयना तांच्या लगी उलयले तांकां हांवें म्हजे लायसन्स दाखयले दुरो चॅक केले इंडिकेटर दाखयले हेडलाईट दाखयले हारशे पळयले पुरा पळयले जाल्यार तेणी म्हाका फाईन मारले नी गेले म्हजे फ्लाईटाचे हॉर्न न्हू न्हे
3: फ्लाईटार काम करचे की पंजाबच्या ट्रकार काम करचे
2: ते हॉर्न म्हणजे फ्लाईटचे तसेच रे
3: आणि फाईन घाल असताना लावतात घेतो
2: मागीर घाल नसेवनी फ्लाईटचे काम वत घनवनी बारी गैर विश्वास काढून जायना दम बारी दुरो निघी बारी दुरो त्या समय आता शिप झाले फ्लाईट झाले आता नेक्स्ट डे कडे काम करूचे म्हणजे चिंतला
3: खंचे
2: रेल्यार
4: शिपटा माका एक तुमच्या रेल्यार काम पळे रे
3: अळे वनिये येणे येद्दोळ मुशार सोडल ना राहिलीस

0: मीस पुरा बऱ्या तरान जालें, येवणी बरें आसलें, सगळें निसंगलें, बारी बरें जालां म्हणून आयकून खुशी जाली.
1: वय वय बारी बरें जाल्लें, ग्रँड जाल्लें.
2: वय वय पुरे पप्पाच जेवलें,
0: जेवण सगळें पप्पाचे फेवरेट आसलें.
1: तूं एक काले माय केदळा पळयल्या रे कुंकून लोणचें.
0: आसूं दी आतां हस्तीचे काले करचे. मुजी राजांनी थोड्याच दिसांची उरला, उपरांत म्हाका फाटी बुंबय वसोंका. ताच्या पयले हस्तीचे विलावरी जाल्यार बारी बरें आसले.
1: कशेंय जालें न्हय बाबा, आनी एक हप्तो राव, माय कितें म्हणटा म्हणून पळया.
0: तिणें काल म्हणचे, ती कांय म्हणची ना. तिका कित्याक आस्त?
3: वय वय तिका कित्याक आस्त? वेतन व्हरता गे ना न्ही गे?
2: वेतन कोणी व्हरिना गो, मागीर तुमकां काल्याक आस्त? तुमी वेतन व्हरतात गे?
3: आमकां पण भुरगीं बाळां आसात.
2: भुरगीं म्हाकाय आसात.
4: तुजी केवगे राव सायबिणी.
3: अरे तूं वेवगे राव तुमस? आमकां कोण शागलटून घाला आनी ओगे रावला र कट्टी मात.
2: कोणाच्या नशिबान कितें बरयलां म्हणून ती सायबीन जाणा.
0: नरबटा आमी बरो वकील धर न, आस्त वांटेकर घेया.
1: वांटेकरू काले आसात बाबा? तीन वांटे करचे, एक वांटो म्हाका, एक वांटो तुका, आनी एक अल्बर्टाक.
2: आनी शिबटाक ताका कांय ना गे?
0: ताका कित्याक? तो कायमचो भाव गे, तो पप्पा मायचो पोसको. पप्पान ताका पोसलो, शिकप दिलो, एक मुनशा मरी केलो, नाहीतर खंय तरी पी पगून आसतो कोण ना.
2: काले म्हळे रे पोसको, जागृतान उलय. ताका पोसको म्हळ्यार हांव कोण म्हणल्यार विसरो नसो न. कितें म्हळे रे पोसको? आयक रे, तुम्ही ते एक जाण पोत म्हज्या गर्भान जल्मल्यात रे, पूण तुमचो पप्पा थंय 2 महिने हुशार नासतना आस्पत्रांत जाल्लो. ताका दोळ्यान दोळून दीस रात म्हूण चाकरी केल्ली. तुमी न्हय रे त्या पोसक्या शिबाटान, आनी ताका पोसको पोसको म्हणटात गे.
0: आसूं दी, ताणी पोसको म्हणल्या हांव कांय ल्हान जाता गे, आनी हांव कांय अनाथ जाता गे. धटो तुमी एक ना एक दीस कोणी दुसरी न्ही घरचेंच एक ना एक दीस तुमी म्हाका पोसको म्हणटात म्हणून म्हज्या पप्पा मायक बरें कळीत आसलें. आनी त्या देखून म्हज्या पप्पा आनी मायन म्हज्या पयल्या कुंभकाराच्या दिसा दनपारां जेवण जातात, सगळीं सयरी वेतात, म्हाका एक देगेन आपोवन व्हरून म्हज्या मायन आनी पप्पान म्हाका सांगलें. पुता शिबटा तूं आमचो पूत न्ही, तुका कोणेंगी एक क्रिस्ती कुटुंबांत आपुरबायेचे क्रिस्ती कुटुंबांत नडले जोड्यांनी तांकां पोसूंक साद नातले वेळार तुका व्हरून ह्या कॉमेंटांत सिस्टर लागीं दिल्ले. सिस्टर आमकां ह्या भुरग्याक पोसूंक जायना, आमकां तूं जेवंक ना, आनी ह्या धाकट्या भुरग्याक आमी खंयच आम जेवंक दिवचे. कोणीय एक बरें कुटुंब आसल्यार ह्या भुरग्याक तांच्या हातांत दिया, बरें करून एक क्रिस्ती कुटुंब जिवन दी म्हणून म्हज्या पप्पान आनी मायन आमच्या सिस्टराच्या कॉमेंटांत व्हरून त्या सिस्टराच्या वडिला लागीं दिल्ले. आनी पप्पा आमचो आयतारा दीस सकाळीं मिसा गेल्ल्या तळा त्या सिस्टरीन पप्पाक आपोवन सांगले, लरे बा एक क्रिस्तांवचो भुरगो धाकटो आसा, ताका ताज्या पप्पा मायक पोसूंक तांक ना, कोणी एक बरी कुटुंब आसल्यार तांकां एक दिया, ह्या भुरग्याक एक बरें करून पळोवन दी म्हणून. त्या वेळार म्हज्या पप्पान यस लरेबान सांगिल्लें, कोणाक नाका सिस्टर, हांवच म्हज्या भुरग्याक पळयता म्हणून. आनी पप्पान म्हाका त्या म्हज्या पयल्या कुंभकारा दीस सांगिल्लें, जेजू तुज्या काळजांत येयला शिबाट, पूण आयज ह्या वर्त्या दिसा तुका एक बारी बेजारायेचे विशयी सांगता म्हणून. पूण हांवें पप्पाक आनी मायेन सांगलें, तुमी म्हाका ह्या क्रिस्ती कुटुंबांत जगमोग ना तरी एक वाडोवन बरें एक क्रिस्ती कुटुंबांत जिवचें बाब केलां. त्या देखून हांव तुमकां सदांच रुणी जाता म्हणटा आसतना म्हज्या पप्पान सांगिल्लें तुवें कांय खंत करची नाका, हांव आनी माय जिवंत आसता पर्यंत तुका बरें करून पळयता म्हणून. आनी पप्पान सांगलें, कोणी परकी सांगची नात, एक ना एक दीस तुज्या कुटुंबाचींत तुका तुजी भाव भयणींत सांगता येत तुका म्हण सांगलें. आनी हें खरें जालें, न्ही म्हाका कांय बेजार ना, न्ही धाडटो ताज्या की वरते तुमी. म्हाका उतरां सुटाना, पप्पाचे फेवरेट, पप्पाचे फेवरेट, पप्पाचे फेवरेट कितें धाडटो पप्पाचे फेवरेट कळीत आसा की तुमकां, पप्पाचे फेवरेट कितें म्हण घोत्ता आसा की तुमकां. आपल्या कुटुंबांत जल्मन वाडोन प्रायेक भरता आसतना आपल्या पती सांगात सक्रमेंत जोडलेली ती तिची पत्नी, ती आमची माय, ती पप्पाची फेवरेट. चार जाणां भुरग्यांक वाढून वागून बरे शिकाप देऊन आपल्या गोवाक आणि आपल्या घरदार सांभाळलेली ती तिची पत्नी ती बाप्पाची फेवरेट. आम्ही चार जणा भुरगी पप्पाची एक मूठ असल्या भाषेत आम्ही पप्पाची फेवरेट आम्ही चार जणा भुरगी. एका जणा सुनाक आपल्या दुवासारखं मोग देऊन पळयतलो त्या जणा सुनो ती बाप्पाची फेवरेट. माणकासारखी धाकटुल्या नात्रा सांगता खेळतलो त्याची उतार प्राय विसरतलो ती धाकटुली नात्रा ती बाप्पाची फेवरेट. नुनिसक्या दोय वाटलो जाऊ दे जलमाता मरता पर्यंत पप्पा संतान साहेबीचे देव टेम्पलाक मिश्र जराक रेतीरेक वेतलो ती संतान साहेबीचे देव टेम्पल ती बाप्पाची फेवरेट. त्या देव टेम्पला भीतर हर एकलोय रिकता हर एकलोय वेता मागता तरी मीस भेटवचे केवल या जागान मात्र मात्र पण मात्र तो विनर बाप्पाचो फेवरेट. कोमेंटाची सिस्टरा आपल्या माय बाप कुटुंबात सगळ्यांक सांडून आपलं जीवनंत त्याग करणं स्वामी जेजू ख्रिस्ता खातीर समर्पण कोमेंतान दिवची निस्वार्थ सेवा आमची धार्मिक भयणी सिस्टरा ती बाप्पाची फेवरेट. दुकरा मास फेवरेट मासली फेवरेट आणि किती फेवरेट आणि किती फेवरेट नाही धाटू तुम्ही त्या का जाणा तुझ्या बाप्पाची खुद्द भुरगी जाऊन तुमच्या बाप्पाचे फेवरेट काले म्हणून समजावून घेऊ तुम्ही पाठी उरल्यात निघे.
2: तुम्ही केदार पप्पाचे फेवरेट पप्पाचे फेवरेट म्हणतात ते रे चार जण भुरगे पायपी पप्पाचं फेवरेट व शिपाट रे शिपाट
0: तसे म्हणा ना काय पप्पा कमी चाळीस जण मुलगी फेवरेट पप्पाची एक मूठ असल्या भाषेत पप्पा कोणाकी वयर सकल कण पडे इकतले कार पडे चाळीस जण मुलगी पप्पाची फेवरेट. तू रडा ना काय माई तू किती रडताय काय लक्कन करताय तू
5: माय कशी असाय तू
2: असा पुता बरी असा
5: बेसाव दे माई
2: देवाचे बेसाव पुता.
5: आणि तुम्ही सगळे कशी असात
0: आम्ही बरे असा
5: बरे असा माय तुझ्या यजमानान केलं वील हा हाडून आयल्या सरल्या एक महिन्या उपरांत हे वील तुमका वाचून सांगूक ताणे म्हाका सांगिल्ले ताणे बरयले ह्या विला प्रकार तुमचो सगळो मेळून आसल्या चार एकऱ्या जाग्यांत 50 सेंट्स गिलबर्टाक 50 सेंट्स आल्बर्टाक आणि 50 सेंट्स रॉबर्टाक गादे आणि गराडी मेळून 50 सेंट्स मायचे नावार आणि तुमका सगळ्यांकी तांतू राव हक्क आसा आणि उरलो 2 एकर जागो आमच्या कोवेंताच्या सिस्टरांक दान जाऊन दिला आणि हे येदोळस साप रेजिस्ट्रारच्या ऑफिसात रेजिस्ट्रार केला आणि पळया त्याची ही दस्तावेजां
6: हे काल नवे साव हजी म्हाका खबर ना
1: म्हाका काय समजना मो
6: अरे आंतू आल्बर्टाची मायची आणि शिबटाची सिग्नेचर असा मो
7: वय गेल्या त्या वर्षा पप्पा बरं नव्हतल्या वेळार कोणीही पप्पाची साखरी केली ना फक्त शिबटान मात्र 2 महिने दीस रात लेखी नसताना पप्पाची सेवा केली म्हाकाय माझ्या कामा निमती आस्पत्रे वसूंक झाले ना पप्पा बरो जाऊन घरा येतात आपणाची आस्त पुरा वांटे करूंक निर्धार घेतलो आमकां तेगी जाणा की इल्ले इल्लेशे गादे देऊन उरले पुरा शिबटाच्या नावार करूंक निर्धार केलो पण शिबटान पप्पा लागी विनंती केली आपणाक एक कुडकोय जागो नका तुम्ही म्हाका जिविताचे भाग दिला बरे करून पोसला वाडयला वागयला म्हाका तुम्ही जाग्या रुपार कितें दिवंक आसा ते आपणाक बिलकुल नका पप्पान शिबटाचे बरे मान पळयलो ताका दिवंक ती चिंतिल्लो जागो कोवेंताक गिफ्ट डीड करून दिलो
6: कितें पप्पा अशें करत म्हणून हांवें चिंतूंकच ना
1: हांवें चिंतू ना पप्पा
0: पप्पा एक उतार केदार सांगतलो भुरग्या बाळांक म्हणून आस्त बदीक करून दवरून असो बघार भुरगींत आपले आस्त जावच्या बसत त्यांना बरें करून शिकाप देऊन वाढवून वागायचे म्हणून तसेच झाले
5: बरे माई हांव येतां.

0: माय तुमच्या जागाची खबर म्हाका मेळ्ळी.
1: ऐकून म्हाका
0: मस्त बेजार झाले. बरोल्ल्या घरचो येजमान लॉरी अबान आपल्या आस्तींतलो समा अर्दो वांटो आमच्या कोयताक दान जावन दिला ते आयकून म्हाका मजेस्सी लज दिसली.
1: आता पळया म्हजी भुरगीं युरोपान शिकतात कोण कोणाक फाटी येवन आंगारा वग नाका तरी आस्त बदीक कोणा लागून पिरमो लॉरिया सदां न्हीत म्हळ्यार बरे म्हज्या लागीं परत येतालो. आपणाक चलून वसूंक रस्त्याक इल्लीशी वाट दी म्हणून आमच्या विकारां सयत म्हाका जायते समजयले. पूण म्हजो अहंकार म्हाका अशें करूंक सोडिना जालो. लॉरियाबाचें हें बरें मन पळोवन एक क्रिस्तांव जावन लोकां मुखार रस्त्यार चलून वसूंक म्हाका म्हजीच लज दिसता. आनी हो मानेस्त भांगरा मालासो रस्त्या देगेसो जागो कोवेताक दान जावन दिता. माय म्हजी सूख जाली. हांवें तुमकां सर्वांक जायतें दुखयलां साध्य तर म्हाका माफ कर. माय माफ कर. आनी तुमकां म्हज्या घरांत हांव तुमच्या घरा येवंक चलोन कित्याक व्हडली गाडी येवच्या तितलो जागो रस्त्याक हांव दान जावन दिता. आनी मुखार हांव ह्या आस्तीक लब्धान आमच्या विगारा लागीं वचून चयता हांव माफी मागता.
2: स्मार्ट खंय आसा साहेबा तूं?
3: म्हाका सुद्दां आयलो
2: हो कोण तुका घेवन केदार येता आनी तूं ताका पयशे दिवन धाडटाय.
3: ओगे वो कलमपूर सरस्वती आर्टसो ड्रामा कुस्तुरबड्याक दितलो. हाज्या लागीं तो नवे नेव्ही कॅप्टनाचे फ्लाईट कॅप्टनाचे उस्तुरबड्याक हाडचे आनी घालचे. पप्पाक एक बारी अशें आसले एक शिप्पार काम करीचे म्हणून व्हडले व्हडले मनशा कडेन पप्पान बिरमोत सुमार जाणा कडेन विनंती केली. तें काम दिसना म्हज्या नशिबाक. मागीर काय करचे पप्पाच्याक एक पप्पाक एक खुशी करया म्हणून तशे फ्लाईट कॅप्टनाचे नेव्ही ऑफिसराचे वस्तूर बड्या खाडून घालचे.
4: हांवें
3: घेवन हांवें मलपे बटेर मासली दळवयचे तशे जेजूचे शीस आसात न्ही सिमाव पेद्रो मासली पाकतले तशें जावं एक पागी हांवें गोंड दर्याक मासली धरून गयचे. बारा दिसांक बोट वयता आमची. एक दीस गेल्यार बारा दीस उपरांत येवचे. हांगा येताना मात्र पुल्ल भाशान येवचे.
4: फुटयले फुटयले फुटयले निंगे तर म्हाका एक
3: बटेर काम जाय
4: नाका
3: मासली धरून घेवन
4: म्हाका तुमच्या दोणीर काम पळोवचे नाका रे.
5: आनी तुका दोणीरी काम जाय शिपरी काम जाय आनी तुका रेलरी काम जाय येणे उलयताना म्हाका भयंकर दुबो असो.
4: येणी हांगा येताना मात बारी पश जावन येतालो न्ही तशें हांवें सत म्हूण चिंतले रे.
6: कितेंय जावं दी आमच्या पप्पान आज आमकां ह्या समाजान चार जाणांनी गौरव दिवन घेत आसले म्हत्वाचें काम केलां. पप्पाच्या खुशेक आमी खालती मान घालया. माय म्हाका बक्षी माय हांवें तुका मस्त दुखयला. म्हाकाय बक्षी माय शिबटा म्हजे तो कितेंय चूक जालें जाल्यार म्हाका बक्षी.
7: शिबटा म्हाकाय बक्षी आमी मोगांची येवया न्ही म्हाका
3: जायच जायच ना.
8: हॅलो ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿ ಒಟ್ಟು 11 ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಒಂದು ಊಟಕ್ಕೆ ಎರಡು ಶೇರು ಅಕ್ಕಿ ಮತ್ತೆ 4 ಕೆಜಿ ಬಂಗುಡೆ ಸಾಕಾಗುದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಯಜಮಾನರು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸೋಂಟೆ ಬಂಗುಡೆ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲ ಉಂಟಲ್ಲ ಬುಳ್ಕು ಬುಳ್ಕು ಮಾಡಿ ನಿಂಗಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಮಂಡೆ ಮಾತ್ರ.

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेने आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सुमेस्ता मोग असो स्वागत म्हणता.
1: संत अन्नमयची फिरगज तोट्टाम दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आणि नावा केवल काल्पनिक. निज जीवनांत कोणाकच कसलेंत संबंध असचे ना, केवल काल्पनिक. आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा.
2: रे तू एक खंचो खंचो मुनीस अपग्रेड जाले, तू एक अपग्रेड जावन आय न्ही. अळे अल्बर्टा, हांव एक भयंकर पायलट आणि म्हणजे 8:30 फ्लाईट कोडी येतो बोंबई.
3: दर्यांत वेताना तुका वागळी ताटे अंजल बांगडे तरले बरो मेळटले. आका सरकार मेळटा, सर्ग मेळटा की एमकोण मेळटा?
4: वयरेशिबाटा सर्ग एमकोण दिसता रे.
2: सर्ग एमकोण सगळी दिसतात, तुझ्या कुटुंबांची पुरा आसली
4: खरी रे.
2: एमकोणांत काय लय म्हणे, फ्लाईट वयताना सर्ग एमकोण पुरा दिसना, थंयसर सोबी सोबीत नखेत्रां दिसतात.
3: म्हणये आता क्रिसमस लागे येयले न्ही, कोणी उमकळात घालत दिसता वय.
4: जाव की पुरा रे.
2: कोण तुका पुरसत असली?
3: म्हाका पुरसत खंय?
2: आनी कोणी उमकळ येयली थंय आकाश नखेत्रां?
3: आनी तुवें सांगले न्ही, आता
2: घरा उमकळींची ती कष्ट जाल्यात. ती आकाशार सुबी सुबीत नखेत्रां म्हणये, कितल्या सुबीत आकाश सुबी सुबीत नखेत्रां, जुपिटर गॅलेक्सी.
3: ते आमच्या अग्नेलाचे होम स्टे की म्हणून गॅलेक्सी
4: ते दिसता रे. तेवन
2: तुमकां ना वय, तुम्ही दोघांय हे मलपे तोट्टम गुज्जर बेट उडे बेंगरे सोड न्हू, तेजे त्या वटेन तुम्ही वसोना. काल रे अग्नेलाचे गॅलेक्सी होम स्टे म्हणये सुबी सुबीत नखेत्रां दिसतात, ताच्या वयल्यान सुबीत सूर्यो. 6:30 फ्लाईट हांव बोंबई तो कोडी येताना सूर्य सो बुडोवन येताना चंद्रे मसो उदेवन येता. म्हाका पप्पा सोड आसूं, पप्पा असो रोवताना आमचो रट्टू असो येतलो. पप्पा चंद्रे म्हा भशेन मोगायलो, यो उज्या भशेन आसलो सूर्यो. आनी म्हणये त्या आकाशार कितले सोबीत दिसतात म्हणले, सोबीत अंतराळ हिल्सो आकाश धवी धवी धवी धवी धवी धवी मोडा.
3: तू पायलट की नी प्लेन भीतर टॉयलेट क्लीनर?
2: तुका एक म्हणजे युनिफॉर्म पळयताना म्हणे कळा नाही साहेबा. अळे रे हांव असं पळय पायलट, सकाळी बुग्गी उठून हांवें बैसोर न्हू कोडियल एअरपोर्टाक वयताना म्हज्या फ्लायट ताजो क्लीनर बरें करून धुवन मुखले हरशे पुसून बंबय बंबय बंबय बंबय बंबय बंबय बंबय म्हणून भोव मारून नासता. मागीर म्हजो मेन कॅप्टन पायलट येवन फ्लायट स्टार्ट करून दवरता. मागीर इल्ल्या वेळान तो व्हरता. हांवें सकाळीची बेटोवणी सांताक्रुसाचे खंड तयार रावचे, तो फ्लायट उखलोवन दिता. मागीर हांव हांगा थंय बोंबई म्हणचेर सीदा व्हरता
3: तो.
2: स्वामी
3: अळे गेले पळय, तो उखलोवन दिता यो वमत्या घालता. काल कायलेर पान पळय गे उखलून देऊन वमत्या घालू.
2: अळे रे तो मेन पायलट, हांव फ्लायटा कडे वचून सकाळीची बेटोवणी पुरा म्हणून तयार जाता म्हणले पळय, उपरांत तो येता स्टार्ट करून दवरता. मागीर तो टेक ऑफ करता. टेक ऑफ करून एकूच लाख वेतेसताना मागीर फ्लायट मोड क्रूज मोड घालून तो न्हिदता. मागीर हांवें बंबई म्हणसर तशेंच करून फ्लायट घेवन वयचे.
3: चश्मा घाला दिसता रे तुका
2: बरें दिसता ते फ्लायटाचे ते कॅप्टन चिंतिया
4: मेरे शिबटा लिगोणी कावळ्यांची सुकण्याची बिरमो चिंत रे पाव. अशे इंपोर आद इटपी सांत एक वेताना त्या रस्त्याल्या पणांनी दडाबाडा बाईक चोलोवन त्या रस्त्याल्या पेट्याक पोंदा घालून म्हाका वम ते गेले रे, पाट पेंकट पूर गेले रे.
2: आनी अशें कर बसचे न्ही, घट्ट बसाचे कोणी हे मलपे जावन आद इडपी सो मारोग सारको ना. पण आमचे फ्लायट असो वयलो मारोग असा पळय एकूच लाख वयता. काय ना आनी तुका तशी गोणी कावळ्यांची पक्षाची तुका खंत आसा जाल्यार तुवें खंत करची नाका वनी. हांव आसा पळय सायडीचो हरसो सकल करून करून कावळ्यांक दवडयता.
4: स्वामी रे ग्लास सकल करून कावळ्यांक दवडो जानकी, तुका एक काटी दाखयल्यार जायना
2: पुरसोच आसा हे फाल्यां
3: फाल्यां
2: कॅटी घेवन यो रे. खरसोई घेऊन येऊ कावळ्यां कशी अशी सूर्याच्या उजवाडा
4: नीर शिपाटा त्याच्या आसोंदी केदळे आसली त्याचे कोके तू सांग तुमचं टाईम मी कसं रे
2: अनिया सत्वय शिपराव एक नेव्हीचं ऑफिसर जाऊन मग ते शिप सोलं कष्ट होता भारी त्रास होता फ्लाईट चलीस म्हणून चिंतले ते सोडले हंगा उडी मारलो बट हे जे सांगू ना प्रयोजन ना टायमिंग होणे एक सकाळी साडे आठांक सुरू जाता कोडिवळ तन बुंबई बुंबई तन कोडिवळ कोडिवळ तन बुंबई 8:30 हंगा तो 9:30 बुंबई 9:30 10:30 तो 11:30 12:30 1:30 2:30 3:30
3: सुमार झालं तुझे 30:30 मी रे घडिये घडिये 30 घालचं एकच बरी 90 घालायला जायना
2: एका हांवें सांगले न्ही जेवलो प्रयोजन ना म्हणे म्हणजे ताज्या वयल्यान म्हजे टायमिंगाचे काळ सांगताय 11:30 ना वय म्हजे फ्लाईट कोडियाळ तोन बंबई वता बंबई वताना फ्लाईट टेक ऑफ करून दिता कॅप्टन निता मागीर हांव घेवन वेताना होणये सादारण अर्ध्या वाटेर पावता होणये येता न्ही मुखार
3: कोण
2: इंडिगो एअर इंडिया घर एअर इंडिया घर येता होणये एक आंगार येयल्ल्या भशेन येता होणये हांवें हॉर्न घालून हॉर्न घाल पुरो जाता साईड दिना होणये सत्त सांगता म्हाका राग येवन सांगता पेता होणये
4: मुजिका सुद्दा या कण पुढे तुंडा तू तुझ्या दिक पुढे सुल्ले रे पाटा तुम्ही का लक्ष सोडले रे
3: तू ज्यांचे फास्ट असो
2: त्याच होणी असो देर नाही लास्ट सकल केलं होणये बेकुबा कण तो तुझ्या निक म्हणून होणये एक एक्सलेटर देऊन एक ओव्हरटेक केलं पडे म्हणे हावे ओव्हरटेकरच्या बरार होणी एक धुवो धुरो एक उठलो पडे धोवे मार उठले म्हणे त्या गावात भयंकर पाऊस होणे
3: त्या साधारण 12 वरार गे
2: इथं पाऊस तू
3: काल गोयात 12 वरार भारी पाऊस गे
4: रेशी पाटा काल गोयात भारी पाऊस कि तुझा दूर असो
3: दूर काय बनारा निघू जोगा लागे
2: बनारणी आसा बनारणीक घालून लांकडाचे सोंडे आसात ते नोळी घेऊन उजो फुंको काय लागले ते फ्लाईट ते उनी ताच्या मागीर उनी 3 वरांचे फ्लाईट आम्ही बुंबई तो मंगलोर येऊचे मंगलोर येताना मंगलोर तावन इंडिगो घर बुंबई वयचो तेने थंय तो लेट सुटचे उनी ना तेने थंय तो बुंबई तावन सुटचे मंगलोराक आम्ही मंगलोर तावन बुंबई सुटचे तेने लेट सुटचे उनी भारी लेट सुटचे तेने बुंबई तेने 3:30 सुटाचे जाल्यार 3:45 म्हणजे थंयच करचे हा मंगलोर मंगलोर मंगलोर मंगलोर मंगलोर मंगलोर म्हणजे त्याका टाईम पावना मागीर येऊनचे अर्ध्या वरटेर येताना उनी कितले हेडलाईट दी कितले हॉर्न साईड दिना न्ही हांवें ताका हेडलाईट दिसो साईड बुडू साईड साईड सोडी ना उन्नी मागीर कशेय करून बैंदूर लगी लगी येताना ताका अशे येवन अशे येवन अशे येवन अशे येवन घोस्टून गेलो उनी
4: पाकाट्याक
2: झरकोटो

0: दीस पुरा बऱ्या तरान जालें. जेवणी बरें आसलें, सगळें निसंगलें, बारी बरें जालां म्हणून आयकून खुशी जाली.
1: वय वय बारी बरें जाल्लें, ग्रँड जाल्लें.
2: वय वय पुरे पप्पाच जेवलें.
0: जेवण सगळें पप्पाचे फेवरेटच आसलें.
1: तूं एक काले माय केदळा पळयल्या रे कोंकण लोणचें.
0: आसो न्ही आतां अस्थीचें काले करचें. मुजी राजांनी थोड्याच दिसांची उरला, उपरांत म्हाका फाटी मुंबय वचूंक. ताच्या पयले अस्थीचे विलावरी जाल्यार बारी बरें आसलें.
1: कशेंय जालें न्ही बाबा, आनी एक हप्तो राव माय कितें म्हणटा म्हण पळया.
0: तिणें काल म्हणचें, ती कांय म्हणची ना. तिका कित्याक आस्त.
3: वय वय तिका कित्याक आस्त, वेतन व्हरता गी ना न्ही गी.
2: वेतन कोणी व्हरिना गो, मागीर तुमकां काल्याक आस्त. तुमी वेतन व्हरतात गी.
3: आमकां पण भुरगीं बाळां आसात.
2: भुरगीं म्हाकाय आसात.
4: तुजी केवो गे राव सगळी.
3: अळे तूं येवो गे राव तुमच. आमकां कोण शकलटून गेला आनी ओगे रावल्यार कट्टी मात.
2: कोणाच्या नशिबान कितें बरयलां म्हणून ती सायबीन जाणा.
0: नॉर्बट आमी बरो वकील धर न्हू. आज वांटेकर घेया.
1: वांटेकर काले आसात बाबा. तीन वांटे करचे, एक वांटो म्हाका, एक वांटो तुका, आनी एक आल्बर्टाक.
2: आनी शिबटाक ताका कांय ना गे.
5: ताका कित्याक तो कायमचो भाव गे. तो पप्पा मायचो पोसको.
0: पप्पान ताका पोसलो, शिकार दिलो, एक मुनशा मरी केलो. ना तर खंय तरी पी पगन आसतो कोण ना.
2: काले म्हळे रे पोसको जागृतेन उलय. ताका पोसको म्हळे हांव कोण म्हणलो विसरो नसो. कितें म्हळे रे पोसको. आयक रे तुमी ते एक जाण पोतू म्हज्या गर्भान जल्मल्यात रे. पूण तुमचो पप्पा थंय दोन म्हयने हुशार नासतना अस्पतालांत आसलो. ताका दोळ्यान दोळून दीस रात म्हूण चाकरी केल्ली. तुमी न्हय रे त्या पोसक्या शिबाटान. आनी ताका पोसको पोसको म्हणटात गी.
4: आसूं दी ताणी पोसको म्हणल्यांत हांव कांय ल्हान जाता गी आनी हांव कांय अनाथ जाता गी. डॉक्टर तुमी एक ना एक दीस कोणी दुसरी न्ही गरजेंस एक ना एक दीस तुमी म्हाका पोसको म्हणटात म्हणून म्हज्या पप्पा मायक बरें कळीत आसलें. आनी त्या देखून म्हज्या पप्पा आनी मायन म्हज्या पयल्या कुंभकाराच्या दिसा दनपारां जेवण जातात सगळीं सयरी वेतात. म्हाका एक देगेन आपोवन व्हरून म्हज्या मायन आनी पप्पान म्हाका सांगलें. तशें भटा तूं आमचो पूत न्ही. तुका कोणें दी एक क्रिस्ती कुटुंबांत अपुरबायेची क्रिस्ती कुटुंबांत नडल्या जोड्यांनी तांकां पोसूंक साद नातले वेळार तुका व्हरून ह्या कॉमेंटांत सिस्टरी लागी दिल्ले. सिस्टर आमकां ह्या भुरग्याक पोसूंक जायना, आमकांच जेवंक ना. आनी ह्या धाकट्या भुरग्याक आमी खंयच जेवंक दिवचे. कोणी एक बरें कुटुंब आसल्यार ह्या भुरग्याक तांच्या हातांत दिया. बरें करणी क्रिस्ती कुटुंब जिवन दी म्हणून म्हज्या पप्पान आनी मायन आमच्या सिस्टराच्या कॉमेंटांत व्हरून त्या सिस्टराच्या वडिला लागी दिल्ले. आनी पप्पा आमचो आयतारा दीस सकाळी मिसा गेल्ल्या तळा त्या सिस्टरीन पप्पा कापोवन सांगले. लरे बा एक क्रिस्तांवचो भुरगो धाकटो आसा, ताका ताज्या पप्पा मायक पोसूंक तांक ना. कोणी एक बरी कुटुंब आसल्यार तांकां एक दिया, ह्या भुरग्याक एक बरें करून पळोवन दी म्हणून. त्या वेळार म्हज्या पप्पान यस लरे बान सांगिल्ले. कोणाकय नाका सिस्टर, हांवच म्हज्या भुरग्याक पळयता म्हणून. आनी पप्पान म्हाका त्या म्हज्या पयल्या कुंभकारा दीस सांगिल्ले, जेजू तुज्या काळजांत येयला सिबाट. पूण आयज ह्या वर्त्या दिसा तुका एक बारी बेजारायेचे विशय सांगता म्हणून. पूण हांवें पप्पाक आनी मायेंक सांगले, तुमी म्हाका ह्या क्रिस्ती कुटुंबांत जल्मोंक ना तरी एक वाडोवन बरें एक क्रिस्ती कुटुंबांत जिवचे बाब केला. त्या देखून हांव तुमकां सदांच सुरणी जाता म्हणटा आसतना म्हज्या पप्पान सांगिल्लें, तुवें कांय खंत करची नाका. हांव आनी माय जिवंत आसता पर्यंत तुका बरें करून पळयता म्हणून. आनी पप्पान सांगलें, कोणी परकी सांगची नात. एक ना एक दीस तुज्या कुटुंबाचींत तुका तुजी भाव भयणींत सांगता येत तुका म्हण सांगलें. आनी हें खरें जालें. न्ही म्हाका कांय बेजार ना. न्ही धाडटो ताज्या की वरते तुमी. म्हाका उतरां सुटाना. पप्पाचे फेवरेट, पप्पाचे फेवरेट, पप्पाचे फेवरेट. कितें धाडटो पप्पाचे फेवरेट कळीत आसा गी तुमकां. पप्पाचे फेवरेट कितें म्हणून घोत्ता आसा गी तुमकां. आपल्या कुटुंबांत जल्मोन वाडोवन प्रायेक भरता आसतना आपल्या पती संगात सक्रमेन जोडलेली ती तिची पत्नी न्हू, ती आमची माय, ती पप्पाची फेवरेट. चार जाणां भुरग्यांक वाढून वागून बरे शिकाप देऊन आपल्या गोवाक आणि आपल्या घरदार सांभाळलेली ती तिची पत्नी ती बाप्पाची फेवरेट. आम्ही चार जणां भुरगीं बाप्पाची एक मूठ असल्या भशेन आम्ही बाप्पाची फेवरेट आम्ही चार जणां भुरगीं. तेका जणां सुनाक आपल्या धुवा सारखो मोग दिवन पळयतलो. तेका जणां सुनो ती बाप्पाची फेवरेट. माणका सारखी धाकटुल्या नात्रा सांगता खेळतलो ताची उतार प्राय विसरतलो. ती धाकटुली नात्रा ती बाप्पाची फेवरेट. मनीसक्या दोळे वाढलो जाऊ दी जल्मात मरता पर्यंत बाप्पा संतान साहेबीणीचे देव टेम्पलाक मिश्र जराक रेतीरेक वेतलो. ती संतान साहेबीणीची देव टेम्पल ती बाप्पाची फेवरेट. त्या देव टेम्पला भीत हर एकलो रिकता हर एकलो वेता मागता तरी मीस भेटवचे केवल या जागान मात्र पात्रपण मात्र तो विनर बाप्पाचो फेवरेट. कोमेंताची सिस्टरा आपल्या माय बाप कुटुंबांतरां सगळ्यांक सांडून आपलं जीवनंत त्याग करणं स्वामी जेजू ख्रिस्ता खातीर समर्पण कोमेंतान दिवची निस्वार्थ सेवा आमची धार्मिक भयणी सिस्टरा ती बाप्पाची फेवरेट. दुकरा मास फेवरेट मासली फेवरेट आणि किती फेवरेट आणि किती फेवरेट नाही धाटू तुम्ही त्या काय जाणार तुझ्या बाप्पाची खुद्द भुरगी जाऊन तुमच्या बाप्पाचे फेवरेट काय म्हणून समजावून घेऊ तुम्ही फाटी उरल्यात नगे.
2: तुम्ही केदार बाप्पाचे फेवरेट बाप्पाचे फेवरेट म्हणतात रे चार जण भुरगे पायपी बाप्पाचं फेवरेट शिपाटले शिपाटले
4: असं म्हणा ना काय बाप्पा तुम्ही चरी जाणार भुरगी फेवरेट बाप्पाची एक नोट असलेल्या भाषेत बाप्पा कोणाकी वयर सकल काल पडेल इकत लेखार पडेल चारही जणां भुरगी बाप्पाची फेवरेट. तू रडा ना काय माहिती तू कित्याक रडताय काय लक्षण करताय ते
6: माय कशी असाय तू
7: असा पुता बरी असा
6: बेसाव दे माय
7: देवाचे बेसाव पुता.
6: आणि तुम्ही सगळे कसे असात
4: आम्ही बरे असा
6: बरे असा माय तुझ्या यजमानान केले वीर हा हाडून आयल्या सरल्या एका महिन्या उपरांत हे वील तुमकां वाचून सांगू तू ताणें म्हाका सांगिल्लें ताणें बरयलें ह्या विला प्रकार तुमचो सगळो मेळोन आसल्या चार एकऱ्या जाग्यांत 50 सेंट्स गिलबर्टाक 50 सेंट्स आल्बर्टाक आनी 50 सेंट्स रॉबर्टाक गादे आनी घराणे मेळोन 50 सेंट्स मायेच्या नांवार आनी तुमकां सगळ्यांची तांतू रावो हक्क आसा. आनी उरलो 2 एकर जागो आमच्या कोवेंताच्या सिस्टरांक दान जावन दिला. आनी हे येतोडूच साफ रेजिस्ट्राच्या ऑफिसांत रेजिस्टर केला आनी पळया ताची ही दस्तावेजां.
8: हे काले नवे साव हाची म्हाका खबर सुना
1: म्हाकाय काय समजाना मो. अरे आंतू आल्बर्टाची मायची आनी शिबटाची सिग्नेचर आसा मो.
9: वय गेल्या त्या वर्सा पप्पा बरोवन वतल्या वेळार कोणीही पप्पाची साखरी केली फकत तशी बटान मात्र 2 महिने तीस रातले की नसताना पप्पाची सेवा केली. म्हाकाय म्हज्या कामा निमती आस्पत्रे कसोंक जाले ना. पप्पा बरो जावन घरा येतात आपणाची आस्त पुरा वांटे करूंक निर्धार घेतलो. आमकां तेगी जाणांकी इल्ले इल्लेशे गाटे दिवन उरले पुरा शिबटाच्या नांवार करूंक निर्धार केलो. पूण शिबटान पप्पा लागी विनंती केली आपणाक एक कुडकोय जागो नाका तुम्ही म्हाका जिविताचे भाग दिला बरे करून पोसला वाडयला वागयला म्हाका तुम्ही जाग्या रुपार कितें दिवंक आसा ते आपणाक बिलकूल नाका. पप्पान शिबटाचे बरे मन पळयलो ताका दिवंक ती चित्रलो जागो कोवेंताक गिफ्ट डीड करून दिलो.
8: कितें पप्पा शक्र चिंतून
1: चिंतून बाबा
4: पप्पा एक उतार केदाळ सांगतलो भुरग्या बाळांक म्हणून आस्त बदीक करून दवरलो. बघा भुरगीं आपले आस्त जावच्या बसत तांकां बरें करून शिकप देऊन वाडोवन वागयचे म्हणून तशेंच जालें
6: बरें मागीर हांव येता.

0: माय तुमच्या जागाची खबर म्हाका मेळ्ळी.
1: आयकून म्हाका
0: मस्त बेजार जाले. बरोल्ल्या घरचो येजमान लॉरियामान आपल्या आस्तींतलो समा अर्दो वांटो आमच्या पोवयताक दान जावन दिला ते आयकून म्हाका मजस्स लज दिसली.
1: आतां पळया म्हजी भुरगीं युरोपांत शिकतात कोण कोणाची फाटी हो नांगार व्हरूंक नाका तरी आस्तपदीक कोणा लागो न्हू पिरमो लॉरियाम सदां नीत म्हळ्यार बरें म्हज्या लागी परत येतालो आपणाक चलून वचूंक रस्त्याक इल्लीशी वाट दी म्हणून आमच्या विकारांसयत म्हाका जायते समजयले पुणून म्हजो अहंकार म्हाका अशें करूंक सोडिना जालो. लॉरियामाचें बरें मन पळोवन एक क्रिस्तांव जावन लोकां मुखार रस्त्यार चलून वचूंक म्हाका म्हजीच लज दिसता. आनी हो मानेस्त भांगरा मालासो रस्त्या देगेसो जागो कोवयताक धान जावन दिता. माय म्हजी सूख जाली. हांवें तुमकां सर्वांक जायते दुखयला सात तर म्हाका माफ कर माय माफ कर. आनी तुमकां म्हज्या घरांत हांव तुमच्या घरा येवंक सोलोन कित्याक व्हडली गाडी आमच्या तितलो जागो रस्त्याक हांव धान जावन दिवपाक आनी मुखार हांव ह्या आस्तीक लब्धन आमच्या विघरा लागीं वचून चयता माफी मागता.
2: स्मार्ट खंय असे साहेबा तू
3: म्हाका सोदून आयलो
2: हो कोण तुका घेवन केदळारी येता आणि तू ताका पैसे घेऊन धाडताय
3: वो कलमपूर सरस्वती आर्ट्स असो ड्रामा बूस सुरबडाक दिसलो हाज्या लागी तो नवे नेव्ही कॅप्टनचे फ्लाईट कॅप्टनचे सुरबडाक हाडचे आणि गायचे पप्पा गे बारे असे असले शिप्पार काम करी जेवण व्हडल्या व्हडल्या मनशा कडे पप्पान बिरमोत सुमार जणा कडे विनंती केली काही काम दिसना म्हणजे नशिबात मागीर काय लागायचे पप्पाच्या पप्पा के खुशी करया म्हणून तसे फ्लाईट कॅप्टनचे नेव्ही ऑफिसरचे उस्तूर भाड्या काढून घालचे
4: वय किशी भटा काम करताले रे
3: हांवें घेवन हांवें मग बटे मातशी दळवयचे तशें जेजूचे शीस आसात न्ही सिमा उभेद्रो मासली पाकतले तशें जावं एक पागी आम्ही हे बोट दर्याक मासली धरून वयचे 12 दिसांक बोट वयता आमची 1 दीस गेले 12 दिसा उपरांत येवचे हांगा येताना मात्र फुल्ल भाषा दिवचे
4: फुटयले फुटयले फुटयले निगे तर म्हाका एक
3: बोटेर काम जाय मासली धरून
4: घेवन म्हाका तुमच्या दोणीर काम पडचे नाका रे
5: आणि तुका दोणीरी काम जाय बरी काम जाय आणि तुका रेल्लेरी काम जाय येणे उलयताना म्हाका भयंकर दुखो असो
4: येणी हांगा येताना मात बारी पाश जावन येतालो न्ही तशें हांवें सत म्हण चिंतले रे
6: कितें जावन आमच्या पप्पान आज आमकां ह्या समाजान 4 जाणांनी गौरव घेत असले महत्वाचे काम केला पप्पाच्या खुशेक आम्ही खलती मान घाली माय म्हाका बक्षी माय हांवें तुका मस्त दुखयला म्हाका एक बक्षी माय शिबटा म्हजे तर कितेंय चूक जालें जाल्यार म्हाका बक्षी
7: शिबटा म्हाका एक बक्षी आमी मोगांची येवया
3: जायत जायत माय
8: हॅलो एल्लरिगू नमस्कार ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿ ಒಟ್ಟು 11 ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಊಟಕ್ಕೆ 2 ಶೇರು ಅಕ್ಕಿ ಮತ್ತೆ 4 ಕೆಜಿ ಬಂಗುಡೆ ಸಾಕಾಗುದಿಲ್ಲ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಯಜಮಾನರು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸೋಟೆ ಮನೆಗೆ ತಂದಿದ್ದಾರೆ
3: ಇವರೆಲ್ಲ
8: ಔಟಲ್ಲ ಬುಳುಕು ಬುಳುಕು ಮಾಡಿ ನಿಂಗಿದ್ದಾರೆ ನನಗೆ

तिका भेटून बाई सांगता गुटान गुटान तुझे लागी काजार जाता. सान्ने उदेला सान्ने उदेला सान्ने उदेला मोतीन मोजा. किरण फांकला किरण फांकला किरण फांकला जीवन मोजा. मोगांचं दाला सांगो तुझ्या